कसे आहात श्रोते हो? मजेत ना? मी अंजली. नुकतंच काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध सिने नाट्य दिग्दर्शिका अभिनेत्री सई परांजपे यांचं सय हे आत्मकथन वाचलं बरं. एक समृद्ध अनुभव होता तो. मराठी रंगभूमीवरच्या कितीतरी थोर दिग्दर्शक अभिनेते आणि अभिनेत्रींनी त्यांच्या आत्मकथनातून मराठी रंगभूमीच्या वाटचालीचा जणू पटच उलगडलाय. विजया मेहतांचं झिम्मा, डॉक्टर लागूंचं लमाण वाचताना तर त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख आपल्याला थक्क करतो. विष्णुदास भावे हे आद्य मराठी नाटककार. इथून रंगभूमी हळूहळू उर्जितावस्थेला येऊ लागली. बालगंधर्वांचा काळ तर मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळच. आपण त्या वैभवाचे साक्षीदार नसू, पण त्या झळाळत्या श्रीमंतीच्या खुणा आजही जाणवतात आपल्याला. आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, वि वा शिरवाडकर, सुरेश खरे, जयवंत दळवी, महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकर आणि अगदी अलीकडच्या काळातले चिन्मय मांडलेकर आणि अद्वैत दादरकर, किती म्हणून नावं सांगावीत मराठी नाटककारांची. पुलंच्या तुझे आहे तुझपाशी मधले काकाजी, ती फुलराणी मधली मंजुळा, जयवंत दळवींच्या बॅरिस्टर मधला विक्रम गोखलेंनी रंगवलेला बॅरिस्टर, विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या हमीदाबाईची कोठी मधली हमीदाबाई, ममद्या अन सईदा, सखाराम बाइंडर मधली चंपा अन लक्ष्मी तसंच सखाराम, वसंत कानेटकरांच्या अश्रूंची झाली फुले मधला डॉक्टर काशीनाथ घाणेकरांनी अजरामर केलेला लाल्या, सई परांजपेंची जास्वंदी, किती म्हणून नावं घ्यायची. मराठी नाटक म्हणजे मराठी माणसांच्या काळजातली मर्मबंधातली ठेव.

नमस्कार मंडळी. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही राहत असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच त्याचा ऊर अभिमानानं भरून येतो. अगदी लहान खेळत्या वयात शिवरायांनी घेतलेली स्वराज्य निर्मितीची शपथ, स्वतःचं सैन्य उभारण्यासाठी मर्द मराठ्या मावळ्यांच्या मनामनात चेतवलेलं राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग, जीवाला जीव देतील अशी जोडलेली माणसं, विलक्षण बुद्धिचातुर्यानं लढलेल्या गनिमी काव्याच्या लढाया, मुत्सद्दीपणानं रचलेले राजकीय डावपेच, खरंच त्यांच्या कर्तृत्वापुढे आपण आजही नतमस्तकच होतो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी उभारलेले गड किल्ले बघण्याची पर्वणी प्रत्येक मराठी माणूस कधी ना कधीतरी साधतोच. पुण्याजवळ मावळ खोऱ्यात जवळपास 8 किल्ले त्यांनी उभारले. विशाळगड, पन्हाळगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, रायगड, तोरणा, तळा, घोसाळा, अशेरी, सुधागड, घाटात बांधलेले किल्ले प्रतापगड, भवानगड, विशाळगड, जयगड, भिवगड आणि मानगड, समुद्र किनारा सुरक्षित व्हावा म्हणून बांधलेले जलदुर्ग, जंजिरा, सुवर्णदुर्ग, खांदेरे, उंदेरी, जयदुर्ग असे कितीतरी. आजही सिंहगडावर गेलं की आठवतात तानाजी मालुसरे, त्यांचं शौर्य. गड आला पण सिंह गेला अशी हळहळ व्यक्त करणारी शिवराय. रायगडावर आठवतो तो छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक. मन्हाळगडावर बाजी प्रभू देशपांडेंच्या शौर्यगाथा अंगावर रोमांच उभा करतात. छत्रपती शिवराय आणि त्यांचे शूर साथीदार, त्यांचं शौर्य, राष्ट्रभक्ती, निष्ठा, कर्तव्य तत्परता, सारच अलौकिक, नाही का?

सकाळी सकाळी प्रसन्न वेळेला घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ही आपल्या लाडक्या लता दिदींनी गायलेली भूपाळी ऐकायला मिळाली तर पुढच्या साऱ्या दिवसाचं जणू सोनं होतं। त्यांची असंख्य गाणी ऐकत ऐकत तर आपण लहानसे मोठे झालो। मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, चाफा बोले ना, प्रतिमा उरी धरोनी, ऐरणीच्या देवा या सदाबहार गीतांनी आपलं भावविश्व फुलवलं। मराठी मातीतल्या लता दिदींच्या प्रत्येक गीताला मराठी मातीचा मराठमोळा सुगंध आहे। विश्वासे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, संत ज्ञानेश्वरांची ही विराणी ऐकताना लता दिदींचा आर्त स्वर आपल्याला अंतर्बाह्य हलवून टाकतो। सांग धावत्या जळा हे लता दिदींचं अजरामर गीत नवथर कोवळ्या हृदयाची स्पंदन जागी करत। सुख येता माझ्या दारी ऐकताना आपल्याच तनमनावर तृप्तीची आभा पसरते। जीवनात ही घडी अशी सराहू दे म्हणताना लता दिदींच्या स्वरासुरातून आनंद आणि समाधानाचे झंकार उमटतात। मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली या लता दिदींच्या गीतातून धीट खंबीर आव्हान स्वीकारणारी तडफदार तरुणी डोळ्यांसमोर साकारते। घन ओथंबुन येती हे कविवर्य नाधो महानोरांचं गीत लता दिदींच्या सुरात ऐकताना दाटून आलेल्या काळ्याभोर मेघांचा, विजांच्या नर्तनाचा, पिसाट वाऱ्याचा आणि टपोऱ्या पाऊस थेंबांचा साक्षात अनुभवच आपण घेतो। किती वर्णन करावं लता दिदींच्या स्वरांचं, अमृतात भिजलेले कोवळे चंद्रकिरणच जणूते, मधात भिजलेले नाजूक कोवळे कमलतंतूच जणू।